मोगाळे कपेंग सुप्रभात आणि योकार 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी उलयता आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान. तशेंच आमकां आयकात आमच्या न्यूज ऑन एअर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय आमची विविध भारती आणि म्हादय तशेंच FM रेनबो ही तिनूय चॅनलां तुमी ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मार आयकपाक शकतात. मोगाळे कपेनो आजवार बेरेस्तार भारतीय सौर दीस 31 वैशाक शके 1947 म्हळ्यारूच 21 मे 2026 जो जावन आसा आयचो दीस आनी हो आयचो दीस सगळ्यांकूच खूब खूब खूब बरो

अजूनही अशा देवाला घी मागता देव बरो दिसतो. सकाळची 5:56 झाले आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. सुप्रभात.

सोवरा जैतता कईज खिणा भितर सक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो तशेच सोवर जावन 5 मिनटाचेर आयकपात रावात सक्षेपीत इंग्लिशीतल्यान खबरो.

0: मोगळकेपणो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. सकाळची सवर जाऊन 10 मिनिटं आणि 16 सेकंद जातात. आता वेळ जाता आमचा आधार ह्या कार्यावळीचं. त्यापूर्वी त्याच्या पहिली ऐकूया आयच्या दिसाचं विचार किरण, जो मनशाक सकारात्मक दिशेन व्हरपाक मदत करता.
1: भारताचे 6वे प्रधानमंत्री राजीव गांधी हांची आज पुण्यतिथी. ते म्हणतात,
2: आमच्या समाजात समानता आहे, फक्त शिक्षणावर

पदवी हाडपाक मेळटली. नव्या भारताचे रूप भेदभाव विरयत एक प्रगल्भ सभ्यता अशी करूया. आणि ते खातीर दर एकलो सुशिक्षित प्रशिक्षित असप गरजेचें.

तुम्ही ऐकलं शर्मिला कश्यप यांचं आवाज आमचा आधार ह्या कार्यावळीन. कार्यवळ मुखार वळताना श्री गुरुदेव दत्त म्हणित ऐकूया अनुराधा पोटवाल हांचा आवाज ह्या गीता खातीर.

आमचा दार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि तुम्ही आताच ऐकलो अनुराधा पोडवाल ह्यांचा आवाज. प्रवीण डवणे ह्यांची ही रचना आशिल्ली. देवदत्त गुरु ह्या गीता खातीर मोगळकपणो मुखावयले गीत तुमच्या खातीर.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स

इष्टांनो, परईदा स्वागत करता आमच्या आधार ह्या कार्यावळीन आणि कार्यावळीच्या निमाणे कडेन वयतना आता ऐकूया प्रल्हाद शिंदे हांचो आवाज ह्या गीता खातीर.

मोगळेकपणानं तुम्ही ऐकलं प्रल्हाद शिंदे यांचा आवाज, मधुकर पाठक हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आणि रचना आशिल्ली दत्ता पाटील हांची. आणि आमचा आधार ह्या कार्यावळीच्या निमाणे कडेन ऐकूया देशभक्तीपर गीत तुमच्या खातीर.

0: ओरिएंटेड पेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन याचा वापर तो करपाक लागलो. याचो वापर करताना त्यांनी महत्वाचे मुद्दे लक्षात दौरले की समतोल प्रमाणात रासायनिक खतांचो आणि कीटकनाशकांचा वापर केला आणि गरज असं त्यांनाच ओके त्यांनी त्याचा वापर केला. याच्या खातीर जमिनीचो जो निचरो असलो किंवा जमिनीची जी क्वालिटी असली किंवा जमिनीचे जे गुण असले ते सुधारपाक लागले. हेजे फुडलो त्यांना तो विचार जेन्ना करपाक लागलो तेन्ना ताजे तकले आले की आता परत आपण सेंद्रीय शेतीकडे वळपाक जाय. आता सेंद्रीय शेती जर करतलो आयचो शेतकार जाल्यार ताका महत्वाचे घटक ताणें लक्षात कितें कितें म्हण दवरपाचे. एक सगळ्यात महत्वाचे ताणें आपले जमनीचे आणि उदकाचे परीक्षण करून घेऊ पाहिजे की त्याची जमिनीची प्रत कशी असा आणि उदकाची प्रत कशी असा. त्याच्यानंतर ताका आपली जमीन आणि उदक ओळखपाक मेळटले. दुसरे असा त्यांनी आपल्या जमनीन हिरवळीची पिकाची लागवड करची. कित्याक आमची जमीन जिवंत असा, जिवंत जमनीन आमचे बारीक बारीक जीव असा, तिंका खावड जाय खावपाक आणि त्यांचे खावड असा सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ जर आमच्या जमनीन जर चढ उरले जाल्यार आमच्या जमनीन जीव उरतले आणि जीव जर उरले जाल्यार आमच्या जमनीचे उत्पादन क्षमता वाढतली. जी हिरवळीची जी पिकां जावन आसा तितून आसा ग्लिरिसिडिया, ताका आमी कोंकणीन गिरीपुष्प म्हणया. दुसरे जावन आसा ताका आमी डायंचा म्हणटा, सनहॅम म्हणटा आणि सस्बेनिया रोस्टेटा जे एक आयसरान नवीन जात काढलेली आसा. हे ग्रीन मॅन्युअरिंग किंवा हिरवळीचे पिकांचे महत्वाचे काम जावन आसा की हवेतल्यान जे नत्र आसा म्हणजे जे हवेतल्यान सारे आसा ते सारे जमनीन आमच्या जमनीक दिवचे. दुसरो अजून एक ताजो फायदो आसा की आमी हेची कापणी जर करून जर जमनीन जर ती आमची मशागत जर केली जाल्यार त्याचो आमच्या जमनीक सुद्धा सेंद्रिय पदार्थान फायदो जावपाक शकता. प्रत्येक जण जो सेंद्रिय शेती करपाक फुडें सरतलो त्याकडे जनावर हे आसपाकूच जाय. जावं बैल, गाय, म्हस किंवा रेडो किंवा शेळी किंवा बकरी हे जर असले जाल्यार ताका सेंद्रिय खताचो म्हणजे त्याचे कडेन ताका शेण मेळटा, मूत मेळटा हेजो प्रमाण त्याकडे भरपूर आसतलो आणि हे जर त्यांनी जमनीन वापर जर केलो किंवा लेंडीचो वापर जर केलो जाल्यार त्याची जमीन दिसान दीस सुपीक जायत वयतली. जेन्ना ताकडे गोरवं आसतली तेन्ना त्यांनी एक बायोगॅस बांधपा, बायोगॅस म्हणजे गोबर गॅस, ताका गॅसूय मेळटलो आणि गॅसातल्यान जी स्लरी मेळटा किंवा जे गॅसातल्यान जे शेण मेळटा त्याचा तो आपल्या शेतात जर वापर जर करीत जाल्यार त्याची सुपीकता वाढपाक शकता. अजून एक महत्वाचा मुद्दा जो असा तो की बायो फर्टिलायझर किंवा जैवीक खता, रायझोबियम असा, एझोटोबॅक्टर असा, एसिटोबॅक्टर ही किती असा बारीक बारीक जीव जे आमच्या जमनीन आता कमी जायले असा ते आम्ही भायल्यान आमच्या जमनीन दिवपाक शकता. त्याचा जर आम्ही वापर जर केला जाल्यार जमनीन जीवाचे प्रमाण वाढतले. दुसरे बारीक जीव जावन आसा ते ट्रायकोडर्मा वायरिडी आणि एस्पर्जिलस, हिंका आम्ही म्हणतात बायो फंजिसाइड्स किंवा कंपोस्ट कल्चर. जर आमच्या जमनीन आम्ही सेंद्रिय पदार्थ जर घातले त्याचं बरोबर कुसोंक ना जाल्यार त्याचा आमच्या जमनीक तितलो फायदो किंवा पिकाक तितलो फायदो जायना. ते जर बेगीन जर कुशी अशी आमची इच्छा.
1: तुम्ही ऐकली शेतकामत्याक माहिती हा कार्यावळीन सेंद्रिय शेती हा विषयाचे प्रमोद जोशी हाणी दिल्ली माहिती. सवर जावन 50 मिनटां आज येता आणि वेळ जाता संजीवनी ह्या कार्यावळीचो. कार्यावळीन आज आयकात कात उजळप ह्या विषयाचेर तत्वज्ञ त्वचातज्ञ डॉ समंतिनी साखरदांडे हांची शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत.
2: नमस्कार. आमच्या स्टुडिओत कातीच्यो खाशेल्यो दोतोर म्हणजेच स्किन स्पेशलिस्ट डॉ समंतिनी साखरदांडे असतात. दोतोर, कात मनशाची ही एक नाजूक गजाल आणि खूप फावटी असे जाता कारण नसताना मनीस एकदम ताजी कात उजळपा लागता, म्हणजे ताजो जो नॉर्मल रंग असा तो धवसो पडपाक लागता. हाजे फाटले कारण किती दोतोर आणि तसे न जावपा खातीर किती करचे किंवा ते झाले जाल्यार तातून भीतर रिस्क फॅक्टर किती असा.
3: सो हे तुम्ही उजळपाचे जे म्हणला ते ऍक्च्युली खूप वडलो टर्म, म्हणजे आम्ही आमचा जो कातीचो रंग असा जो ब्राऊन किंवा हाजे पासून जो लाईट शेड जाता म्हणजे एक एकदा लोकांक मातशे धाग येतात, तोंडाचेर धवे डाग येतात किंवा सामकेच मिल्की व्हाईट डाग येतात. सो तसे जेव्हा येतात त्यांना ते ऍक्च्युली एसेस करून घेऊक जाय किंवा एक कंडिशन असा ताका आम्ही विटिलिगो म्हणतात जे उजळपाचे असा तेच काय आणि किद्या लागून ते धवे झाला की एक एकदा वताची एलर्जी झाल्यारूय धवे डाग पडतात, एक एकदा लोक भाजी खायनात असे असे पहिलीचे मिसकन्सेप्शन असेल त्याच्या लागून धवे डाग पडतात म्हणून. दुसरी गोष्ट ज्यांची स्किन ड्राय असता त्यांना आम्ही एक एक्झिमा जाता ताका ताजे लागूनही धवे डाग पडतात. तिसरे म्हणल्या फंगल इन्फेक्शन ज्याच्या लागून धवे डाग पडतात. सो असे तरेतरेच्या कारणा लागून धवे डाग पडतात. पण जे आम्ही उजळपाचे म्हणतात जे विटिलिगो हे हाच्या लागून तुमका बॉडीचे खंयही तो धवो डाग घेऊक शकता. दुसरे धवे डाग घेऊक शकता ते कुष्ठरोग झाल्यारूय बी. पण जो आता ऑलमोस्ट चडशे लोकांक ते धवे डागापेक्षा ताजेर सेन्सेशन्स कमी जातात आणि बाकीचे फिचर्सूय असतात ताज्या खातीर. सो जेव्हा एक धवो डाग पडलो सो ताजे कितलं ड्युरेशन असा किंवा आणि येऊक लागले ते आमकां पळयल्यार तरच कळटा की ते विटिलिगो

0: बाय कॅ फंगल इन्फेक्शन का आणि कसले टायपाचे धवे डाग. सो सिंपल थिंग म्हणजे धवो डाग आयलो जाल्यार म्हणजे पयली म्हळ्यार भिवपाचे ना, ते लोक रोखडी भितात. सेकंड थिंग तो खंयच्या बॉडी पार्टाचेर आयला, कित्याक विटिलिगो जर आसा जाल्यार तातूंत मनशाची इम्युनिटी थोडी हालिल्ली आसता. युजली विटिलिगो कोणाक येता जांकां एक तर फॅमिली हिस्ट्री आसता किंवा डायबिटीज आसता, थायरॉइड आसता किंवा आणीक एक एसिडिटीचे दुयेंस आसता, तशें आसल्यार तुमकां ते धवे डाग घेवपाक शकता. धवो डाग आयलो की तो ट्रिटमेंट जाता काय ना हे ते धवे डागाचेर आसता, तो खंयच्या जाग्याचेर आयला. सो जर तो हाताचेर किंवा पायाच्या तळव्यार आयला किंवा ओठाचेर आयला जाल्यार कलर येवपाक मातसो डिफिकल्ट. बाकीच्या बॉडीचेर कलर आयला जे आमचे केस आसतात तातूंतल्यान कलर रोखडो येता. ट्रिटमेंट करपाक जाय, बेगींतले बेगीन ट्रिटमेंट करपाक जाय, कित्याक ताका अर्ली इंटरवेंशन आसता. तेन्ना त्यो गुळयो स्टार्ट केल्यो, ट्रिटमेंट केलो जाल्यार तो कलर येवपाचे चान्सीस आसता. दुसरी गोष्ट, ह्या दुयेंसाक खूबच सोशल स्टिग्मा आसा, म्हणजे लोक वायट नदरेन पळयतात. एक्च्युली एक ते टायपाचे कातीचे दुयेंसूच, पण ताका लोकांनी यु नो वायट हातून लेबल केल्ल्या कारणान लोक चड बेगीन एक्च्युली आमचे कडेन येतात आनी चड बेगीन ट्रिटमेंटूय घेतात. म्हाका अशें दिसता की हाजे खातीर दोतोराक दाखोवन ते चॅक करून घेतिल्ले चड बरे.
1: पण दोतोर आतां मदींच अशें उजळिल्लें दिसलें काय ते पळयतल्याक मातशें कितेशें ओडशें दिसता न्ही, म्हणटकूच अशे वेळार ताका वखदां किंवा ताजी केअर घेवपा खातीर अशें कितें वेवस्था आसा?
0: एक म्हाका सांगपाक जाय की एज जाली की बायलांक पायाचे थोडे धवे धवे डाग पडटा, ते खूप नॉर्मल. ओके, सो ताजे खातीर काय उपाय ना, आणि ताजे उपाय ना आणि ताजे खातीर उपाय करचोय न्ही चडसो, कारण ते पॅचीस चडशे वाढनात. पण हे जर या बॉडीचेर जे विजिबल भागान जे पॅचीस दिसता आणि ते वाढटा असे दिसले जाल्यार ते एक्च्युली ताणी डॉक्टराक दाखयले शिवायूच ट्रिटमेंट जातले. म्हणजे ते डॉक्टर ते एसेस करून सांगतलो की ते कसले दुयेंस, ताजेर तुमकां फुडले ट्रिटमेंट घेवपाक.
1: म्हणटकूच शरीराक थोडेशें कितें बदल जाले, उजळे अशें दिसलें जाल्यार म्हाका दिसता दोतोराक पयली कन्सल्ट करप आनी विचारप बाबा हे कित्याक जालां ते न्ही. आनी जर ते मागीर खोर जाता, खास ताका जर पडटा जाल्यार सुद्दां त्या संदर्भात थोडेशें दोतोरा कडल्यान जाणून घेवप आनी ताजेर योग्य रितीन दोतोर जो सांगता तसो उपाय आपणे सुरू करप, होच निदान ताजे खातीर सध्या तरी आमी काढला अशें म्हणू येता. दोतोर, तुमी थोड्या वेळान चडान चड माहिती ह्या कात उजळपा संदर्भात आमकां दिली तेन्ना देव बरें करूं तुमी मुद्दाम तुमचो वेळ काढून स्टुडिओंत आयले हो देखून.
2: तुम्ही ऐकली संजीवनी ह्या कार्यावळीन कात उजळप ह्या विषयाचे त्वचा तज्ञ डॉक्टर समंतिनी साखरदांडे हांची डॉक्टर शकुंतला भरणे हांणी घेतलेली मुलाखत.

233 एक मीटर म्हणाबाराशे 87 किलो हर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं भादर चॅनल. 16:55 मिनिटं झालीत. आता ऐकूया आईज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. 7:05 मिनिटांची ऐका शुभप्रभात ही कार्यावळ. कार्यावळीन 7:30 तुमका एक भाग मेळटली पोयम्स बाय उदय एन भांबरो हाचे कविता वाचन. त्या उपरांत 8:50 मिनिटांचे चित्रसंगीत ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. 9:30 मिनिटांचेर मराठी गीतांचो कार्यक्रम तुमका ऐकपाक मेळटलो आनी 10:05 मिनिटांचेर तुमका घेवपाक मेळटलो कातरांचो आस्वाद म्हादय चॅनला वयल्यान. मोगाळ केपानो 10:30 ऐकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन श्रीकृष्ण हळदणकर हांचे गायन राग भंकार आणि राग नरबिलावल. त्या उपरांत 11:05 मिनिटांचेर ऐकात गाता रहे मेरा दिल ही गीतांची कार्यावळ आणि त्या उपरांत 11:30 STRT प्रस्तुत उमंग ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. 12:05 मिनिटांचेर अस्तुरी ही खास बायलां खातीर राबिल्ली कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली आणि कार्यावळीन अनघा कामत हांचे कविता वाचन तुमका ऐकपाक मेळटले. त्याबरोबर 12:30 स्वरसंगीत स्वरसंगम हे शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. कार्यावळीन ऐकात शुभदा पराडकर हांचे गायन 12:30. त्या उपरांत 1:05 मिनिटांचेर कांद्रा वावळा ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली आणि 1:40 मिनिटांचेर सदाफुली ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. मोगाळ केप्यानो 2:30 मिनिटांचेर

ऐकात हिंदी फिल्म सॉंग्स ही कार्यावळ आणि ऐकात तरीक अशी हिंदी फिल्म म्युझिक ह्या कार्यावळीन 3 वर्षांहून आणि आमच्या दुसऱ्या सभेत तेच म्हणजे सांजेच्या 5:30 वरांचेर ऐका युवावाणी कोकणी कार्यावळ आमचे मनीसपण सांभाळूया टॉक बाय अमिता कोरगावकर तुमका ऐकपाक मेळटलो 5:30 वरांचेर युवावाणी कोकणी ह्या कार्यावळीन मोगाळ एकप्यानू 6:10 वरांचेर ऐकात रोजगाराक माहिती अशोच तरेकवार आणि मनोरंजक करपी कार्यावळी ऐकात आमच्या FM रेनबो आणि विविध भारती ह्या दोन्ही चॅनलाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल आणि आयच्या वितरपाच्या कार्यावळीन 6:15 वरांचेर तुमच्या सांगताक आसतली शब्दुली ही हिंदुस्थानी स्टाईल कोकणी गीतांची कार्यावळ त्या उपरांत 6:30 वरांचेर कातारांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 7 वरांचेर भक्ती गीतांचो कार्यक्रम तुमकां ऐकपाक मेळटलो आणि 7:30 वरांचेर चावडेर ही कार्यावळ तुमच्या सांगत आसतली कार्यावळीन आज ऐकात किटकनाशकांचो सुरक्षित व्यापार ह्या विषयाचेर गिरीजी अक्षय नाईक देसाई हांचे उलोप 8:15 वरांचेर गीत गजल ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 8:30 वरांचेर कलात्म गोय ह्या कार्यावळीन आज ऐकात प्रयोगजीवी कलांची लय ह्या विषयाचेर माहिती प्रेझेंटेड बाय डॉक्टर साईश देशपांडे त्या उपरांत 9:15 वरांचेर स्पॉटलाईट तुमकां ऐकपाक मेळटल्यो 9:30 वरांचेर कंट्री वाईट ही कार्यावळ ऐकपाक मेळटली 9:45 वरांचेर म्हणजेच 10:45 वरांचेर इनसाईट्स ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 10:00 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन शिशिर कंठर चौधरी हांचे व्हायोलिन वादन तुमकां ऐकपाक मेळटलो राग किरवाणी ह्या रागांतल्यान 10:30 वरांचेर कर्नाटक क्लासिकल म्युझिकान ऐकात विद्वान डॉक्टर एम बाल मुरली हांचे गायन डॉक्टर एम बाल मुरली कृष्ण हांचे गायन राग कलमणी राग पंथुवर्ली आणि राग काफी ह्या रागांतल्यान आणि ही आशिल्ली आज वितरपाच्या कार्यावळींची रूपरेषा

मीडिया प्लॅटफॉर्माच्या प्रतिनिधीकडेन बसका घेतली आणि स्पर्धात्मक परीक्षे संबंधित चुकीची माहिती वाढत आशिल्ल्यान हुस्को उक्तायलो. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेन त्यांच्या समर्थकांक मानसिक शांतीकाय तशेंच सकारात्मक प्रकाश दाखयला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव हांच्या हस्तुकीं गोवा अमृतकुंभ ह्या ब्रँडाच्या म्होवाचें अनावरण जालें. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: 7:07 आणि 28 सेकंड जातात आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर आणि वेळ जाता तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यावळीचो जिचे नाव जावन आसा शुभ प्रभात.
1: प्रभातम प्रभातम

0: सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत शुभप्रभात ह्या कार्यावळीत मोगळ ऐकप्यानो आज वार बिरेस्तार भारतीय सौर दीस 31 वैशाख शके 1947 म्हळ्यार 21 मे 2026 सगळ्यांक देव बरो दिसतीव म्हणीत कार्यावळीची सुरवात करता सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता ऐकप्यानो प्रत्येक दिसाचे खाशेलेपण आसता प्रत्येक दीस प्रत्येक मनशाच्या आयुष्यान विविध तरेन अनेक तरेन खास आसता ऐकूया आजच्या दिसाचे दिनविशेष 21 मे
1: दिनविशेष

0: 21 मे दिन विशेष आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयज आमी याद काडटा भारताचे सातवे पंतप्रधान राजीव गांधी हांची. आयज तांची पुण्यतिथी. राजीव गांधी हांचो जल्म 1944 वर्सा जालो. सुरवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कुलांत जाले तर ताचे उपरांतचे शिक्षण तांणी लंडनांत केले. 31 ऑक्टोबर 1984 हे दिसा तेन्नाच्यो पंतप्रधान इंदिरा गांधी हांची हत्या जाल्या उपरांत राजीव गांधी हांचेर पंतप्रधान पदाची जबाबदारी आयली. पंतप्रधान पदाची निवड जाताच राजीव गांधी हांणी लोकसभा बरखास्त करीत निवडणुको लढयल्यो. बहुमतान तांचो विजय जालो. 21 मे 1991 हे दिसा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तांची हत्या जाली. आयज तांची पुण्यतिथी. राजीव गांधी हांचे हत्येचो हो दीस म्हळ्यार 21 मे हो दीस जागतीक दहशतवाद आनी हिंसाचार विरोधी दीस म्हणून पाळटा. जगभरांत शांती नांची, हिंसाचार नष्ट जावचो, दहशतवाद नष्ट जावचो हाचेरूच भर दिता आयचो हो खास दीस. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो घडणुको घडल्या आयच्या ह्या दिसा. 1881 वर्सा वॉशिंग्टन डीसी हांगा अमेरिकन रेड क्रॉस संस्थेची स्थापना जाल्ली तो दीस आयचोच 21 मे 1881. तर पॅरिसांत फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन म्हळ्यारच फिफा हे संस्थेची स्थापना जाल्ली. 1932 वर्सा अमेलिया एरहार्ट ह्यो अटलांटिक महासागर पेवून वचपी पयल्यो महिला थारिल्ल्यो. 1992 वर्सा चीनान 1000 किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बाची येशस्वी अशी चाचणी घेतली. हो जगांतलो सगळ्यांत शक्तिशाली अणुस्फोट अशें मानतात. 1994 वर्सा 43व्या जागतीक सौंदर्य स्पर्धेंत मिस इंडिया सुश्मिता सेन हांणी मिस युनिवर्स हो किताब जिखलो. हो किताब जिखपी त्यो पयल्यो भारतीय. तर ह्यो आनी अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 21 मे.
1: दिन विशेष.

इष्टांनो, तुम्ही ऐकले आजच्या दिसाचे दिनविशेष. शुभप्रभात ही कार्यवळ तुम्ही ऐकतात. कार्यवळ मुखार वळताना पहिला सुवातेर ऐकूया रजनी ठाकूर हांचो आवाज ह्या मोगळ अशा कोंकणी गीता खातीर.

0: अशें तांणी सांगले. फुडल्या 6 म्हयन्याच्या पर्यटनाचो आराखडो कसो आसचो हे विशीं ईज पर्यटन मळावेल्या जारबंदारा कडेन पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या अध्यक्षतेखाला बसका जाली. संवसारीक पावण्यार आव्हानां अस्तित्वांत आसात, तातूंत झुजाच्या परिस्थिती सयत तांचो परिणाम विमान कंपन्यांक जाला अशें आसून लेगीत पर्यटकांचो बरो आंकडो अजूनय गोंयांत येत आसा. गोंयचे बाबतीन आगमनूच चालू आसा अशें तांणी म्हळां. गोंय हें एक पसंतीचें थळ उरलां अशी म्हायती तांणी मुखार दिल्या. केंद्रीय समाजीक न्याय आनी सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हांणी गोंयांतल्या दिव्यांगजना खातीर आनी अतिरिक्त वृद्धाश्रम आनी कल्याणकारी सुविधांक आदार दिवपाक केंद्र सरकार तयार आसा अशें सांगलां. सचिवालयांत पत्रकार परिशदेंत उलयतना आठवले हांणी सांगलां की गोंय सरकाराच्या आदारान एनजीओन चलिल्ली 10 वृद्धाश्रमां बरी चलतात. मंत्रीमंडळाच्या म्हणण्या प्रमाण दरेका युनिटांत 25 जाणांक रावपाक मेळटा. एनजीओ कडल्यान प्रस्ताव ऑनलायन सादर करूं येता आनी पात्र प्रकल्पा खातीर अनुदान दिवपाक केंद्र सरकार तयार आसा अशें तांणी मुखार सांगले.
1: राज्य सरकार मैंने सुझाव दिया है कि हमारी ओल्ड एज होम की स्कीम है जो गवर्नमेंट ऑफ इंडिया की, वो 2-3 ओल्ड एज होम हम जैसे 3 जिले है, 3 जिले के लिए एक एक जिले के लिए ओल्ड एज होम 25 यूनिट का एक ओल्ड एज होम होता है, 50 का कर दे 50 का हम दे सकते है.
0: आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेन त्यांच्या समर्थकांक मानसिक शांतिकाय तसेच सकारात्मक प्रकाश दाखवला, तसेच आध्यात्मिक मार्गदर्शन, प्रेम सेवा, करुणा तशेंच आंतरिक शक्तीचो मार्ग दाखयला अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था 45वें वर्स पुराय जाल्ल्या फाटभुंयेर तशेंच आर्ट ऑफ लिव्हिंगाचे संस्थापक श्री श्री रविशंकर हांच्या 70व्या वाडदिवसाच्या फाटभुंयेर आयोजित कार्यावळींत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत उलयताले. ही कार्यावळ बंगळूरूत जाली. मन शांत आसल्यार समाजान शांतिकाय येता, समाजान शांतिकाय येवप म्हळ्यार राष्ट्राची प्रगती जाता आनी आर्ट ऑफ लिव्हिंग हाची सेवा 182 देशांनी आसा अशें तांणी सांगलें. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव हांच्या हस्तुकीं गोवा अमृतकुंभ ह्या ब्रँडाच्या म्होवाचें अनावरण जालें. म्होवाक वेवसायकीय माची दिवपाच्या हेतान हें उत्पादन तयार जालां. डिस्ट्रिक्ट मिनरल फंड म्होवाचें मूस पोसवण करपाचें प्रशिक्षण तशेंच हे खातीर लागपी वस्तू तशेंच म्होव काडपाच्या प्रक्रियेविशीं प्रशिक्षण दितात. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21-50 वर्सां मजगतीं आसची. कोंकणी भाशेचे बरे अणकार करपाचे कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. निमणी तारीख 1 जून अशी आसा. हवामान केंद्र आल्तिनो पणजीन 20 मे-21 मे-2026 मेरेन गोंयांत येल्लो अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट मॅचींत आयज गुजरात टायटन्स आनी चेन्नय सुपर किंग्स पंगडा मदीं अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत सांजेवेळा 7:30 मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.

0: शुभप्रभात ह्या कार्यावळीन परईदा सगळ्यांचे स्वागत. आता ऐकूया उदय एन भामरे हांचे कविता वाचन.
1: घरात खूप वर्षांनी बाळक जन्मला त्या घराची ही कविता. कवितेचे नाव असा प्रतिबिंब. तुझ्या माणकुल्या पावलांनी घराक थाकाय दिली. तुझ्या माणकुल्या पावलांनी घराक थाकाय दिली. घराची जमीन तिजुले सोपणा घराचो भार असा खाणार ते खीणभर विसरूंक पावली. घरान आपली दारां जनेलां शेकान शेक उक्ती केली. घरान आपली दारां जनेलां शेकान शेक उक्ती केली. तुझ्या खेळांतली जनावरां जिती जिवी जावन सालभर वावरूंक लागली. घराचे वण्टीक लेगीत आसतात खंय कान. घराचे वण्टीक लेगीत आसतात खंय कान. तुझ्या लुडब्या आवाजाकडे घराचे सगळे

उशीकच्यान गेली गाडी रोत पडले खळयेन चिखोल म्हज्या तोंडार. एक दीस पावसान कापोत विसरलो घराक, उशीकच्यान गेली गाडी रोत पडले खळयेन चिखोल म्हज्या तोंडार. तेच दिसा थारायले गाडये बगर पर्याय ना. पावस गीम शियांत लेगीत हुस्को करपाची गरज ना. तेच दिसा थारायले गाडये बगर पर्याय ना. पावस गीम शियांत लेगीत हुस्को करपाची गरज ना. बजेटा भितर गाडी घेतली म्हणे आतां सुशेग जालो. एक दीस एक सोयरो वाटेर मेळ्ळो. ताका वर्रात गाडयेन घेतलो. ताणें म्हळे घेवचे घेवन असली घेतली ही आतां आउटडेटेड जाली. आतां उण्यांत उणी पावर स्टेरिंग, पावर विंडो, एबीएस, ईबीडी, माती आनी गोबर. तकली भेरायली ताणें. तकली दुखता म्हूण दोतोरागेर गेलो. दोतोर म्हणपाक लागलो एंग्जायटी, टेंशन, प्रेशर. जिवाक सांबाळ, चड चिंतू नाका, दीस रात गाडयेन भोवू नाका. दोतोर म्हणपाक लागलो एंग्जायटी, टेंशन, प्रेशर. जिवाक सांबाळ, चड चिंतू नाका, दीसभर गाडयेन भोवू नाका. चडशी कामां चलत कर. आयच्यान दिसाक 6 किलोमीटर पांयांनी चल. आतां ही कविता आयकून तुमीच थारायात मनशान कशें वागचें तें. कवितेचें नांव बैलाचें मनीसपण. 4 दीस जाले एक बैल फोंडा कडेन बसून दुकां गळयता. 4 दीस जाले एक बैल फोंडा कडेन बसून दुकां गळयता. कोणेय आमुडल्यार तितल्या पुरतो हालता, परत येवन थंयच घुस्पता. चार दिसा फाटी ताचे वांगडा सदांच मार्गार भोंवपी दुसरो बैल गाडयेक आपटून मेल्लो. ताका कोणे तरी मार्गा देगेक फोन काडून पुल्लो. देखून ताचो सांगाती बैल मोनजात आसुनूय मनीसपणान वागलो. आनी आतां ही निमणी कविता नरकासूर. आतां दिवाळी लागींच आसा, सगळे कडेन नरकासूर आसतले. ही कविता आयकात. सदचे वरी फांत्या पारार बिद्रुकांत पासयेक वतना झिलींतल्यान आवाजाचो भास जालो. म्हऱ्यान वचून पळय जाल्यार रंगी बेरंगी पिंचके कपडे घालून भिकाऱ्याच्या अवतिकायेन नरकासुराचे बावले काण्णीच्या काट्यांक शिरकला. उजव्या हातांतली तरसाद मुठीक सोडून गेल्या. दाव्या हातांतली स्वसंरक्षण करपी ढाल भिक्षा पात्र कशी उरफाटी धरल्या. माथ्या वयलो मुकुट झडून केंस पिश्टून जटां जाल्या. हड्ड्या बंदला पोट फुडें काडून चलपी नरकासुराचे पोट आनी फाट एक जाल्या. काकूट दिसली म्हाका. नरकासूर पावसान भिजून वोलो चिंब जावन कुडकुडटालो. ताका पयली हांवें काट्यांतलो सोडयलो, म्हज्या आंगा वयलो बुशकोट काडून ताका घालो. म्हळें तूं हांगा रानांत कसो पावलो? कितें सांगतलो म्हजी कर्मकथा? नरकासुरान म्हळें, हिरण्याक्ष दैत्याचो नाश करतना धर्तरेच्या पोटान म्हजो जल्म जालो. विष्णून वराहावतार घेवन धर्तरेक वाटयली, पण म्हजो जल्म वाटावंक शकलो ना. कृष्णावतारान म्हाका सोंपयलो. हिरण्याक्षा परस म्हज्यांत इल्ली चडूच आसुरी वृत्ती आसली. हांवेंय मनीस जातीक नाका पुरो केल्ले. 16,000 बायलां म्हजे बंदखणींत आसली, पूण एकेय बायलेन म्हजो मोग केलो ना. कृष्णाचेर मात सत्यभामेचो निखळ मोग. तिच्या मोगाचे तेज पळोवन हांव दिपावलो. कृष्णाक शरण गेलो. म्हजो शेवट लोकांनी काळखाचेर उजवाडाचे जैत मानलो.

0: पण तुम्ही मां दर वर्षा म्हजे पुतळे तयार करून लाजतात, पण तुम्ही मां दर वर्षा म्हजे पुतळे तयार करून लाजतात. वीट आयला आता म्हाका, म्हज्या नांवान सर्ती घेतात, लाखा लाखांची इनामां वाडटात आनी आपल्याच पयशांनी केल्ले म्हजे पुतळे लाजतात. आरे हिरण्याक्ष मेल्लो तेन्ना हांव एकलोच जल्मल्लो, आतां मात वचत थंय म्हजेच वंशज म्हाका दिसतात. कोण गाडयो आडावन पयशे मागतात, तर कोण आख्खी रात मार्गार नाचतात. फांत्या पारार दिवे पेटोवंक उठचे बदला तुमी दिवे पालोवन न्हिदूंक वतात. हिरण्याक्ष मेल्लो तेन्ना हांव एकलोच जल्मल्लो, आतां मात वचत थंय म्हजेच वंशज म्हाका दिसतात. कोण गाडयो आडावन पयशे मागतात, तर कोण आख्खी रात मार्गार बेबदे कशे नाचतात. फांत्या पारार दिवे पेटोवंक उठचे बदला तुमी दिवे पालोवन न्हिदूंक वतात. अरे तुमी फांत्यार उठचे, अभ्यंग स्नान करचे, दिवे पेटोवचे, तोंड गोड करचे. देखून हांव धांवते गाडयेंतल्यान असो उडी मारून हांगा रानांत येवन लिपलां, हांगा रानांत येवन लिपलां.
1: आयकपनो तुमी आयकले उदय एन म्हांबरो हांचे कविता वाचन शुभप्रभात ह्या कार्यावळीन. कार्यावळ मुखार व्हरतना आयकुया हे गीत तुमच्या खातीर.

नमस्कार अवक्षता, युएसात काय मुखेल खबरो. 5 राष्ट्रांच्या अधिकृत भोवणेचं निम्न पावणं इटलीतल्यान यशस्वीपणान पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्लीक परतले. अस्तंत बंगालान आयज दक्षिण 24 परगना जिल्ह्यांतल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान जाता. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लीत जाल्ले उंचेल्या पावण्यावेले बसकेन आसामातल्या राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पांच्या दर्जाची आनी देखरेखीच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. उत्तर गोंय जिल्होधिकारी अंकित यादव हांच्या हस्तुकी गोवा अमृतकुंभ ह्या ब्रँडाचे म्होवाचे अनावरण जाले. पिवपाचे उदक आनी नितळसाण खात्यान नवी दिल्लीत बहुभाषी सुजल ग्राम संवादाची 7वी आवृत्ती घडोवन हाडली. म्हायती आनी तंत्रगिन्यान खात्यान 21 आनी 22 मे अशे 2 दीस गोवा शॅकेथॉन सर्त आयोजीत केल्या. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर्स कम ट्रान्सलेटर्स ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाषेचे बरे अणकार करपाचे कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय आनी निमणी तारीख 1 जून आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांश पांडा हे भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुर रझ्झाक मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर CPIM ने शंभू नाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पांच राष्ट्रांच्या अधिकृत भोंवडेचो निमणो पांवडो इटलींतल्यान येसस्वीपणान पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीक परतले. अस्तंत बंगालात आज दक्षिण 24 परगना जिल्ह्यातल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान जाता. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लींत जाल्ले उंचेल्या पांवड्यावेल्या बसकेंत आसामांत

0: देशातल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या दर्जाची आणि देखरेखीच्या प्रगतीचा निहाळ घेतलो. आयपीएल क्रिकेटात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हांचे मदीं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर खेळ जातलो. आता पुराय खबरो. पांच राष्ट्रांच्या अधिकृत भोंवडीचो निमणो पांवडो इटलींतल्यान यशस्वीपणान पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीक परतले. भारत आणि इटालियन द्विपक्षीय संबंधांक विशेष सामरीक भागीदारीचो दर्जो दिला. दोन्ही वटांनी 15 कबलातीचेर सय केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इटली दौऱ्यान द्विपक्षीय संबंधांक व्हड चालना मेळ्ळ्या. भारत आणि इटलीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 15 कबलातींक अंतिम स्वरूप दिला. रोमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांची इटालियन समपदस्थ जॉर्जिया मेलोनी मदीं शिष्टमंडळ स्तरार झाल्या चर्चे उपरांत या कबलातीचेर सय केली. कृषी, म्हत्वपूर्ण खनिजां, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दर्या येरादारी आणि बंदर या क्षेत्रामधी सहकार्य अधिक घट्ट करपाक दोन्ही देशांनी खुपशा समजिकायेच्या कबलातीचेर सय केली. भारतीय परिचारिकांक इटलीत यो वच करपाक मदत करपाक एका कबलातीचेर सय जाली, जाका लागून कुशल भलायकी सेवा वेवसायिकां खातीर नवीन संधी निर्माण जाल्यात. आणिक एक महत्वाची कबलात लोथल हांगा राष्ट्रीय दर्यादाय संकुलाच्या विकासाचेर लक्ष केंद्रीत करता, जो सांस्कृतिक आणि दर्यादाय क्षेत्रात वाट्या सहकार्याचे प्रतीक असा. भारत आणि इटलीन कराविशीचे गुन्हेव, मनी लॉन्डरिंग आणि दहशतवादी वित्तपुरवण हाच्या समन्वय अधिक मजबूत करपाचेरूय सहमती दर्शवल्या. इटलीची प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी हांणी म्हळां की ही विशेष सामरीक भागीदारी परस्पर विश्वास आणि सामायिक मूल्याचेर आधारित भारत इटली संबंधाची वाढती सखोलता दर्शयता. सांस्कृतिक आदान प्रदान आणि दोन्ही पूर्वील्या संस्कृतायेमदी संवाद खोलायेन वाढोवपा खातीर भारत आणि इटली 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून मनयतले. हे उपक्रमाक लागून दोन्ही देशांमदी परस्पर समजत वाढोवपाक आणि सांस्कृतिक राजकीय संबंध आणि घटमूट करपाक मजत जातली असे इटलीचे प्रधानमंत्री मेलोनी हांणी सांगला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल मेटा, गुगल, टेलिग्राम ह्या मुखेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मांच्या प्रतिनिधींकडेन बसका घेतली. स्पर्धात्मक परीक्षे संबंधित चुकीची माहिती वाढत आशियान खासा करून टेलिग्राम चॅनल आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातल्यान हो प्रसार वाढत आशियाचा गंभीर हुस्को ताणी उक्तायलो. 21 जूनाक जावपी नीट यूजी 2026 परीक्षेच्या फाटभुयेर ही बसका महत्वाची असा. अस्तंत बंगालात आज दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान जाता. सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू झाले आणि सांजवेळा 6 वरांचेर मतदान सोपतले. या वेचणुके खातीर 2 अपक्ष उमेदवारासयत वट्ट 6 उमेदवार वेचणूक मळार आसात. तृणमूल काँग्रेसीचो उमेदवार जहांगीर खान हाणी या वेचणुकेत लढो दिवचो ना अशें जाहीर केला, पूण उमेदवारी फाटी घेवपाची मुजत पयलीच सोपिल्ल्यान मतपत्रिकेत ताचे नाव औपचारीकपणान उरला. भाजपाचो उमेदवार देवांशु पांडा तर काँग्रेसीन अब्दूर रज्जाक मोल्लाक उमेदवारी दिल्या, जाल्यार सीपीआयएमान शंभुनाथ कुर्मी हांका उमेदवारी दिल्या. तिसऱ्या भारत केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लीत झाल्या उचेल्या पांवड्यावेल्या बसकेत आसामातल्या 4000 किलोमीटरा परस चड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या दर्जाची आणि देखरेखीच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. बसकेवेळार ताणी प्रकल्पाचो टिकाऊपणा आणि रस्त्यावेल्या प्रवासाचो अनुभव सुधारपाक प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीक गती दिवप, गुणवत्तर देखरेख दवरपी यंत्रणा अधिक बळकट करप आणि आधुनिक बांधकाम पद्धतीचो अवलंब करप आवश्यक आशिल्ल्याचे अधोरेखित केले. तशेंच महत्वाच्या हायवे कॉरिडॉराच्या कामात आडमेळी उणी करपा खातीर आणि प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर पावसाच्या हंगामा खातीर अद्ययावत तयारी करपाचे निर्देश ताणी दिल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
2: वो कैसे?
1: अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
2: वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
1: भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
3: नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
0: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदे उपरांत प्रसिद्ध झाल्ल्या संयुक्त निवेदनात भारत आणि नॉर्डिक देशांच्या सामायिक उद्दिष्टांची आणि दृष्टीकोनांची क्षेत्रां म्हणली. हाचे वरवीं भारत नॉर्डिक संबंधाक हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सामरीक भागीदारीच्या स्तरार व्हरपाचो निर्णय घेतला. ऑस्लो दौऱ्यावेळार झाल्या बहुपक्षीय आणि द्विपक्षीय चर्चांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हरित संक्रमण, नील अर्थव्यवस्था, जहाज बांधणी, भलायकी आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक गुंतवणुकीखातीर आमंत्रित केला.
4: ग्रीन टेक्नोलॉजी पार्टनरशिप से हम आइसलैंड की जियो थर्मल और फिशरीज, नॉर्वे की ब्लू इकोनॉमी और आर्कटिक और सभी नॉर्डिक देशों की मैरिटाइम और सस्टेनेबिलिटी की एक्सपर्टीज

0: के स्केल के साथ जोड़कर पूरे विश्व के लिए एक बेहतर भविष्य सुनिश्चित करेंगे।
1: भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कबलात एफटीए आणि टेपा कबलातीच्या फाटभुयेर त्यांनी नॉर्डिक प्रदेशावांगडा अधिक मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांखातीर भारताची तीव्र इच्छा व्यक्त केली।
0: 10 वर्षों में हमारा बायलेटरल ट्रेड लगभग 4 गुना बढ़ा है। नॉर्डिक देशों के इन्वेस्टमेंट फंड भी भारत की रैपिड ग्रोथ में अहम साझेदार बन रहे हैं। पिछले 1 दशक नॉर्डिक देशों से भारत में निवेश में लगभग 200% की बढ़ोतरी हुई है। तेजी से बढ़ते ट्रेड एंड इन्वेस्टमेंट ने भारत की ग्रोथ स्टोरी में तो योगदान दिया ही है, साथ ही नॉर्डिक देशों की अर्थव्यवस्थाओं में भी बहुत सकारात्मक भूमिका निभाई है और हजारों नए जॉब क्रिएट किए हैं।
1: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या एक मजबूत आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्रामध्ये झाल्या परिवर्तनाचो पुरावो अशें म्हळा। दक्षिण कोरियामधल्या भारतीय समुदायाकडेन संवाद साधताना संरक्षण मंत्र्यान म्हळे की हे ऑपरेशन हाचो पुरावो आसा की भारत खंयच्या स्वरुपात दहशतवाद सहन करचो ना। भारत आपल्या नो फर्स्ट यूज धोरणाकडे वचनबद्ध असलो तरी तो खंयच्याच प्रकारची आण्विक धमकी सहन करचो ना। सिंह आणि संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवपाच्या सरकारच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो। मंत्र्यांनी ठामपणान सांगले की भारत आता जगाक उपाययोजना दिवपी एक जागतिक शक्त म्हणून उदेता जो फाटल्या दशकात देशात झाल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब असा। केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी बायलां भुरगीं आणि किशोरवयीन चले चल्यांच्या भलायकी खातीरच्या जागतिक अजेंड्याक मुखार व्हरपाची भारताची दृढ वचनबद्धता परत एकदा व्यक्त केल्या। नड्डा हांणी जिनिवात आयोजित 19व्या जागतिक भलायकी परिषदेच्या निमित्तान पार्टनरशीप फॉर मॅटर्नल न्यूबॉर्न एन्ड चायल्ड हेल्थ म्हणजे PMNCHT बोर्ड अध्यक्ष हेलन क्लार्क वांगडा द्विपक्षीय बसका घेतली। या बसके वेळार मंत्र्यांनी बोर्डाचे उपाध्यक्ष आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून PMNCHT भारताच्या सक्रिय नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली। नड्डा हांणी हे अधोरेखित केले की 2014 किशोरवयीन चले चल्यांक एक समर्पित राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करपी पहिल्या कांय देशांपैकी भारत एक आसा। या कार्यक्रमावरवी देशभरात भलायकी सुविधा शाळा आणि समुदाय आधारित उपक्रमावरवी तरुणां मेरेन पावतात। ही आसा एक कळवणी आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस कम न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता। उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्ष मजगती कोंकणी भाषेचे बरे गिन्यान अणकार करपाचे कसब आणि प्रसारणाखातीर योग्य आवाज असपाक जाय। उमेदवारांनी थारायली फी भरून त्याची पावती जोडून हेड ऑफ आरएनयू खबरां विभाग आल्तीन पणजी हांगा धाडची। अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून। आयज आंतरराष्ट्रीय च्या दीस संवसारभर मनयतात। हो दीस संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि शेतकी संघटनेवरवी मनयतात। च्याचे सांस्कृतिक दायज ताचे भलायकीचे फायदे आणि ताचे आर्थिक महत्व मनोवपाची ही एक बरी संद। अंदूचो विषय सस्टेनिंग टी सपोर्टिंग कम्युनिटीज हो आसा। आयपीएल क्रिकेटात काल राती कोलकाता नाईट रायडर्सान मुंबई इंडियन्सचो 4 गडे राखून पराभव केलो। आयच्या मॅचीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हाचे मदीं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर खेळ जातलो। काल मध्यप्रदेशातल्या भोपाळातल्या उद्धवदास मेहता भायजी सेंटर साई सेंटरात झाल्या मालिकेच्या 4थ्या आणि निमण्या मॅचीत भारतीय 18 वर्षा सकयल्या दादल्यांच्या हॉकी पंगडान ऑस्ट्रेलिया आड 3-3 अशी बरोबरी केली। हाच्या वांगडाच भारतीय पंगडान ऑस्ट्रेलिया आड 4 मॅचींची मालिका 1 जैत 2 बरोबरी आणि 1 हार अशी करून पुराय केली। भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली हरियाणा आणि चंदीगडात काही सुवातींनी उष्णतेच्या लहरांचा अदमास उकतायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला। मध्य प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश आणि विदर्भ बिहार छत्तीसगड आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश ओडिशा राजस्थान तेलंगणा आणि उत्तराखंड या वाठारांनी उष्णतेच्या लहरांची परिस्थिती येवपाची शक्यता आसा। तशेंच 20 मे ते 21 मे मेरेन गोंया खातीर हळदुवो इशारो जारी केला। उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्यातल्या काही सुवातांनी दनपारा उसरा वा सांजवेळार गडगड वीज आणि 30 ते 40 किलोमीटर वेगान वारे व्हावं येता आणि हवामान खात्यान दिल्या माहितीप्रमाण फुडले 2 दीस राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा। आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। 5 राष्ट्रांच्या अधिकृत भोंवडेचो निमणो पांवडो इटलींतल्यान यशस्वीपणान पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीक परतले। अस्तंत बंगालात आज दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान जाता। आयपीएल क्रिकेटात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हांचे मदलो खेळ सांजे 7:30 वरांचेर जातलो। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 16:30 मिनटांचेर। नमस्कार।

मोगळ आयकप्यांनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. 8 वर जाऊन 53 मिनिटं आणि 24 सेकंड जातात. चित्रसंगीत या कार्यावळीत सगळ्यांचे स्वागत. ऐकूया अरिजित सिंग यांच्या आवाजातल्या हे गीत.

233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. 9:02:32 जातात आणि तुमच्या सांगाताक आसा आमची चित्र संगीत ही कार्यावळ. कार्यावळीन मुखावेले गीत सिंगम ह्या फिल्मातले श्रेया घोषाल आणि अजय हांचो आवाज.

अलका याज्ञिक आणि सोनू निगम हांचो आवाज तुम्ही ऐकलो ह्या गीता खातीर. चित्रसंगीत ह्या कार्यावळीन मुखावेले गीत कुणाल गंजावाला आणि सुंदी चौहान हांच्या आवाजातल्यान तुमच्या खातीर. भागम भाग ह्या फिल्मातले हे गीत प्रीतम हांणी संगीतबद्ध केल्ले आणि लोकप्रिय आणि चडशा तरुण मंडळीक आवडणारे अशे गीत भागम भाग ह्या फिल्मातले.

0: मुकळ्या कप्यांनो आणि या गीताबरोबर आमची चित्रसंगीत ही कार्यावळ हांगाच सोपता.
1: दस लाख की लॉटरी मुझे.
2: फर्जी ऑफर से सावधान.
3: RBI कहता है
2: जानकार बनिए, सतर्क रहिए.

नमस्कार श्रोते हो, 233 अंश एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा महादय चॅनल. 9:30 वाजत आहेत, वेळ होतोय मराठी संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुधीर फडके यांच्या आवाजाने.

श्रोते हो, सुधीर फडके यांचा आवाज तुम्ही ऐकलात या गाण्यासाठी. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात.

आशा भोसले यांच्या आवाजात तुम्ही ऐकलत हे गीत. नितीन आखवे यांची रचना, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं. आणि पहाडी या रागात हे गीत तुम्ही ऐकलत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. कार्यक्रमात पुढचं गीत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं, विश्वनाथ बागुल यांच्या स्वरात. नाटक प्रीतिसंगम या नाटकातील नाट्यसंगीत तू सुंदर चाफे कळी.

प्रल्हाद केशव अत्रे यांची रचना, वसन देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत विश्वनाथ बागुल यांचे स्वर आणि नाटक प्रीती संगम या नाटकातील हे नाट्यगीत तुम्ही ऐकलत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. निसर्गाची आणि सौंदर्याची ही जुळलेली सांगड थेट मनाला भिडते. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. आपल्या हक्काच्या माणसासोबत

घालवलेला तो एक क्षण सगळं काही असतं. मन आनंदानं आणि अनामिक सुखानं भरून येतं. याच मनाच्या काही उलगडा करताना कार्यक्रमात पुढचं गीत ऐकूया ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजात, सुखद क्षण हा भासे.

शांताराम नांदगावकर यांची ही रचना अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ज्योत्स्ना हर्डीकर यांचे स्वर आणि कैकई या नाटकातलं हे नाट्यसंगीत तुम्ही ऐकलत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. पुढे ऐकूया आशा भोसले यांचा आवाज या पुढच्या गीतासाठी.

शांता शेळके यांची रचना श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आणि आशा भोसले यांचा आवाज या गीतासाठी मराठी संगीताच्या कार्यक्रमातून तुम्ही ऐकलात. मराठी संगीताचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मंजुषा कुलकर्णी यांच्या आवाजात हे गीत.

संगीत शारदा या नाटकातील हे गीत गोविंद बल्लाळ देवल यांची रचना आणि मराठी संगीताचा कार्यक्रम या गाण्यासोबत इथे समाप्त होतोय. मोगळा गबानो धावरा जातात. संक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.

कातारांची ही कार्यावळ आणि कार्यावळीन मुखार वयतना ऐकुया एनिसेटो आणि सकरो ह्यांच्या आवाजातल्यान हे मुखावेले सोबीत अशे कातार काळजा.

आणि इष्टानो कातारांच्या कार्यावळी निमाणेकडे नवीतना ऐकूया हेमा सरदेसाय यांचा आवाज. कुकुरू कुकू ह्या मोगाळ अशा कातारा खातीर आस्वाद घ्यात ह्या मोगाळ कातारांचा आमच्या कातारांच्या कार्यावळीन. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल आणि कातारांची कार्यावळ तुमच्या सांगता कसा. कार्यावळीन निमाणे गीत हेमा सरदेसाय यांच्या आवाजातल्यान तुमच्या खातीर.

श्रीकृष्ण हळदणकर यांच्या गायनान तुम्ही ऐकलं राग भंगार. या उपरांत आता ऐकूया राग नर बिलावल

ऐकप्यानो नितेश मेटले छुप छुप के या फिल्मातल्यान सुनी सोनू निगम हांच्या आवाजांतले गीत गीत रचना आशिल्ली समीर हांची. कार्यावळीन मुखावयल्या सुवातेर आयकूंक दिता जसपिंदर नारुला हांच्या आवाजांत चोरी चोरी छुपके छुपके ह्या फिल्मातली समीर हांची गीत रचना अनु मलीक हांचे संगीत.

ऐक मेनू साथिया ह्या फिल्मातल्यान निकतेच मेळटले साधना सरगम आणि मुर्तुजा तशेंच कादीर हांच्या आवाजातले गीत आणि ह्या गीता संगताक आयची गातारे हे मिरादील हे कार्यावळीतल्यान सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. आता ऐकूया आमची प्रायोजित कार्यावळ एनसीईआरटी उमंग.

आरटी उमंग आणि ह्याबरोबरच ही कार्यावळीतल्यान सोंपता. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपानो वेळ जाला कार्यावळींच्या रुपरेषेचो. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:05 आयकूंक रावात अस्तुरी ह्या कार्यावळीत अनघा कामत हांचे कविता वाचन. उपरांत 12:30 स्वर संगम ह्या कार्यावळीत शुभदा पराडकर हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटले. 1:05 कान ओवळा. 1:40 सदाफुली. 2:30 आयकात हिंदी फिल्मी गीतां आनी 3:10 दनपारची सभा सोंपतली. आमची सांची सभा सुरू जातली 5:28. सुरवेक 5:30 कोंकणीतल्या युवणीत आयकात आमचे मनीसपण सांबळुया अमिता कोरगावकर हांचे उलोवप. 16:15 शब्दुली. 16:35 वेळ कातारांचो. 7:00 आयकात भक्ती गीतां. 7:30 चावडेर ह्या कार्यावळीत किटकनाशाचो सुरक्षीत वापर हे विशयी गिरिजा अक्षय नायक हांणी दिल्ली माहिती तुमकां आयकूंक मेळटली. 8:15 गीत गजलींची कार्यावळ आसतली. 8:30 कलात्मक गोंय ह्या कार्यावळीत आयकात प्रयोगजिवी कलांची लय. सादर करपी दोतोर साईश देशपांडे. 10:00 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात शिशीर कणधर चौधरी हांचे व्हायोलीन वादनात आयकात राग किरवानी. आनी 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतात विद्वान डॉ एम बाल मुरली कृष्ण हांच्या गायनात राग कलमणी, राग पंथुवरली आणि राग काफी. आणि 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोंपतली. ऐकपानो आता 105.4 MHz FM रेनबोच्या कार्यावळींचेर. ह्या खिणाक तुम्ही ऐकू शकता चित्ररंजन हे कार्यावळ. 12:10 चित्ररंजन हे कार्यावळ. 1:05 कातारा. 2:00 आयकात नाट्यगीता. 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ ज्युक बॉक्स. 3:00 आफ्टरनून मेलोडीज. 4:05 पश्चिमी मागणी गीतांची कार्यावळ असतली. 5:10 ग्लोबल बीट्स. 5:35 आयकात कोंकणी सभेन भावगीतांची कार्यावळ. 16:05 रेनबो सांज. 7:10 फोन इन संगीत सरगम. 8:00 कातारा. 8:30 सदाबहार गीतां. 9:00 आर्गा तुका सोमिया. 9:30 आयकात स्पॉटिंगली योज. आणि 10:05 आरजेस चॉईस ऐकल्या उपरांत 11:10 द मेलो आर. आणि 12:05 FM रेनबो वरवी सेवा आयच्या दिसापुरती सोंपतली. आशिल्ल्यो आमच्या म्हादय चॅनलाचेर तशेंच FM रेनबोत वितरावचिल्ल्यो आयच्या दिसाच्यो तरेकवारश्यो कार्यावळी.

ऐकपणू निघतेय ऐकले बेला शिंदे यांच्या आवाजातले गीत. गीतरचनाशैली नंदन हेगडे देसाई यांची आणि संगीत यतीन तळावलीकर यांचे. तुम्ही ऐकतात 233° एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. अस्तुरी या कार्यवाहीत आता वेळ झाला स्वर संगम या कार्यवाहीचं. हातून ऐकूया शुभदा पराडकर यांच्या गायनात राग सारंग.

आयकप्यानो निकते सुमे एकले शुभदा पराडकर हांच्या गायनात राग सारंग आणि ह्या बरोबरच अस्तुरी ही कार्यवळीतल्यान सोपता.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. आयकपनो वेळ झाला कानो ओवळा या कार्यावळीचो. कार्यावळीन पहिल्या सुवातेर ऐकूंक दिता क्रिस पॅरी हांचे कातार इस्टल नॉरोना हांच्या आवाजांत.

0: एकब्यानू या कातऱ्या संगाता गायची काना ओळाई कार्यवळीतल्यान सोंपता. आता काय घेणारच म्हणजे बरोबर 1:30 ऐकूंक मेळटलो मराठीतल्यान.
1: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधनसामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
2: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
1: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजीनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन

उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर सोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरुपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 33° 1 मीटर म्हार 1287 किलोहर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकप्यानो 1 वर जाऊन 40 मिनटां जाल्ली आसा. सदाफुली या कार्यवेन तुमकां येवकार दिता आसतना आयकूंक दिता शुभांगी गोखले जोशी हांचो आवाज. हेमंत अय्या हांची गीतरचना, ई आर विनय हांचे संगीत.

कळीये फुला फुलगो बेगीन निघतोच तुम्ही ऐकलो राजेश मडगावकर आणि तृप्ती काकोडकर हांचा आवाज, गीतरचना नारायण खोर्जुवेकर हांची आणि संगीत रॉक हांचे. कार्यावळीन मुखावयल्या सुवातेर आयकूंक दिता सावनी रवींद्र हांचो आवाज, नंदन हेगडे देसाय हांची गीतरचना आणि यतीन तळावलीकर हांचे संगीत.

0: 2024
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी.
2: दोनशे 3301 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजे केंद्राचे महादेव चॅनल. आयकपानो 2:32 जाल्ली आसा. हिंदी फिल्मी गीतांच्या गारवेन येवकार दिता आसतना आयकूंक दिता अरिजीत सिंग हांचो आवाज, कौसर मुनीर हांच्या गीत रचनीक संगीत अमित त्रिवेदी हांचे आयकुया पॅडमॅन ह्या फिल्मांतल्यान.

रोचक कोहली आणि शान ह्यांच्या आवाजात नुकतीच तुम्ही ऐकली गुरप्रीत सैनी आणि गौतम शर्मा ह्यांची गीतरचना बागीत्री ह्या फिल्मातल्या. कार्यवेन मुखाविल्या सुवातीर ऐकूंक दिता श्रेया घोषाल हांचो आवाज. ऐकूया आज लिखेंगे कल.

0: 50 वर्सा कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
0: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी.
3: एकमेकांनी निकतेच ऐकले जुगनू हे गीत सनी आणि शंकर महादेवन हांच्या वजान पंगा या फिल्मातल्यान. कार्यावळीन निमण्या सुवातेर ऐकूंक दिता अरिजीत सिंग हांचो आवाज एनिमल ह्या फिल्मा खातीर. श्रेयश पुराणीक हांचे संगीत आणि गरिमा हांची गीतरचना.

0: शिक्षण त्याच्या जीवितापासून खूप पैस उरता, तो आपला फुडार नटोंग अपयशी ठरता, त्याच्या हाताक निरशेवणी लागता. आजकाल उचेले शिक्षणाशिवाय बरी नोकरी मेळना आणि पैशाशिवाय बरे उचेले शिक्षण मेळना. त्याची गत झाल्या ती अशी, मुखार गेल्यार न्हय आणि फाटी सरल्यार तळे. फक्त काय भुरगे संघर्ष करून मुखार सरपात समर्थ असतात, पण काय परिस्थिती आणि नशिबाच्या भवऱ्यात तकले मेरेन बुडिल्ले असतात. अशात जर तांका बरी वाट दाखोवपी पावलां मेळना जाल्यार तांची पावलां वाईट मार्गान सुद्धा वचू शकतात. आणि जायते फावटी बेकारीच्या जिविताक विटून खुबशे तरणाटे जुगारी, उधारी, सोरो ह्या सारखिल्ल्या व्यसनांक बळी पडटात. हाच्या परस घातकी गजाल म्हळ्यार कवळ्या वयार जायते तरणाटे परिस्थितीक विटून सुटसुटीत पैशे म्हळ्यारूच फास्ट मनी करपात आपली तकली व्यस्त करतात. अजाप दिसपाचे, पूण आपली उबी जीण ते ह्या नरकात करपयतात. जर काळा वांगडा बदलीन कशे दिसले जाल्यारूय एकाद्र्याक त्या नरकातल्यान भायर येवंक मेळना. ल्हान ल्हान चोरयो करता करता ते केन्ना विख्यात गुंडा जातात ते तांचे तांकांच समजना. अशात त्या मदीं जर पोलिसांनी बी धरून व्हेले जाल्यार तांच्या वांगडा तांच्या घराब्याचे नाव पिड्ड्यार जाता. पूण ह्या सगळ्याचे परिणाम समजता म्हळ्यार खूप कळाव जाल्लो असता. अशातलेच असतात जे सामके तरण्या वयाचेर आतंकवादी जावपाक आतंकवाद्याचे टोळये जागो मेळयतात, जातून तांकां खूप पैसो आणि शक्ती मेळटा, जी तांकां मनीसपण विसरून मनीसपणा विरुद्ध वचपाक लायतात. केन्ना धर्माच्या नावान जाल्यार केन्ना देशाच्या नावान, पूण ते एक मात विसरतात की ह्या सगळ्यात लुकसान जाता ती मनीसपणाची. हे सगळे गरीब तरणाट्याच्या बाबतीत घडू शकता. ताका परिस्थिती नाचयता, पूण गिरेस्तांक कोण नाचयता? कित्याक गिरेस्ताले भुरगे शिक्षण सोडून फास्ट मनी फाटसून वतात. जायते फावटी फक्त आपूण पैशेकार हे दाखोवंक वा फॅशन म्हणून तांकां खूप पैशे मोडीन कशे दिसतात, पूण ते तांकां घरांतल्यान मेळना वा घरांतल्यान दिल्ली पॉकेट मनी तांकां पावना तेन्ना ते खंयच्या तरी दुसऱ्या मार्गांतल्यान पैशे करून फुडाकार घेतात. जाल्यार कांय जाण फक्त उमेदीक आणि मौज मस्तेक सोरो, जुगारी, नशा सारखिल्ल्या वाईट मार्गाक लागतात. तर कांय जाणांचे अशेंय चिंतप असता की हे सगळे करिना तो मनीस कितें, आनी गिरेस्तांगेर जल्म घेवन हे सगळे केले ना जाल्यार गिरेस्त जाल्ल्याची मजा कितें. आजकाल आवय बापूय खूप सहजपणान आपल्या भुरग्यांक मोबाईल आणि गाड्या सारखिल्ल्यो म्हारग वस्तू देतात, आणि भुरग्यांक सगळे सोपे सोपे आणि सपना इतलेच सुंदर दिसूंक लागता. अशात जाका आपल्या घराकडसून हे सगळे मेळना तो मात स्वतः कामाशिवाय उणो लेखता. तरणाटे ह्या सगळ्या सुविधेच्या वस्तूंक आपल्या जिवितात गरजे भायले महत्व दितात आणि आपले जिवीत मोलादीक जिवीत त्रासात घालतात. कांय जाण इतले निर्शेतात की आपलो जीव सुद्धा दितात, जाल्यार कांय जाण आपली जीण ह्या सगळ्याक लागून इतली किवाट्यान भरतात की दुसऱ्यालो जीव सुद्धा घेतात. कितले बेजबाबदार वागतात हे तरणाटे, आपल्या आवय बापायलो सुद्धा विचार करिनात ते. कित्याक वागतात काय हे तरणाटे असे? हाचे कारण कितें? कित्याक तांकां कष्टाचे आणि परिश्रमाचे मोल कळना? इतल्यो बदलल्यात काय आमच्यो तुमच्यो चाली रिती, परंपरा आणि संस्कारांची मूल्यां? खंय सांडली काय आमच्यो संस्कारांची मूल्यां? उदरगतीच्या पावड्या सकयल चिड्डली काय आमची तुमची मूल्यां? कित्याक आज एक मनीस दुसऱ्या मनशा विरुद्ध मनीसपण सांडून वागता? हे सगळ्याचो जबाबदार कोण? तरणाटे तर आमच्या देशाचो फुडार, ल्हानांक वाट दाखोवपी आणि जाणट्याक त्यांचे जिविताचे सार्थक दिवपी. पण कित्याक काय आज चडशे तरणाटे जबाबदारी घेऊन मुखार सरनात? ह्या सगळ्या प्रश्नांची एकूच जाप असू शकता. दर एकलो आज आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यार उडून मुक्त जाऊन सोदता. याद दवरात, बरो समाज घडवून प्रत्येकान आपली जबाबदारी सांभाळप खूप गरजेची. प्रत्येकान आपली तत्वां सांभाळी जाल्यार कोण कोणाक चिड्डूंक पावना, पूण निश्चिंत ह्या सगळ्यात मातसो त्रास जाता. कष्ट हे करचे पडटात.
1: आमचे मनीसपण सांभाळूया. अमिता कोरगावकर हांचे उलोवप निकतेच तुम्ही ऐकले.

नमस्कार, राजेश श्रीकामत आणि असतक्या मुखिल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याचा निम्न पावणो इटलीचं दौरो यशस्वीपणान पुराय करून नवी दिल्लीत पावल्या. भारतीय वाहन उद्योगाक जगात पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकारचे उद्दिष्ट आसा असे नवी दिल्लीत आयोजित एएमसीएचएम वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांनी सांगला. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी मनोज परब हांनी सक्रीय राजकारण सोडपाचा निर्णय जाहीर केला आणि पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी म्हणून पद सोडपाची इच्छा आसा असे सांगला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांची पुण्यतिथी आज पणजीच्या काँग्रेस हाऊसात पाळी. जर बांबोळी गोय वैजकीय महाविद्यालय वाठारात आशिल्ल्या राजीव गांधी हांच्या पुतळ्याक फुलां घालून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव तशेंच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकार आणि काँग्रेसीच्या हेर फुडाऱ्यांनी तांकां आर्गां ओंपली. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशिक उदकात उक्त्या दर्यातल्या पिंजरातल्या नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मिंगा खातीर अर्ज मागयल्या. जलसंवर्धनाक चालना दिवप आणि खासा करून नुस्तेमारां खातीर नव्या

0: उदरनिर्वाहाची संध निर्माण करप हो या कृतीचो हेत आसा. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाषेचे गिन्यान आनी अणकार करपाचे कसब आनी प्रसारणाक आवाज योग्य आसपाक जाय. निमणी तारीख 1 जून आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लावल्यान आम्ही उलयता. आता ऐकूया दिल्ली केंद्रावल्यान हिंदीतल्यान खबरो.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार.

सवारा 15 मिनिटांचेर आस्वाद घेऊया हिंदुस्थानी शैलीच्या आधारित सुगम संगीताची कार्यवळीचं शब्दुली. सवारा 35 मिनिटांचेर कातारा, 7 वरांचेर भक्तिगीत.

सातवरा तीस मिनिटाचे चावडेर हातून कीटकनाशकांचो सुरक्षित वापर ह्याविषयी उलोवप ऐकूया गिरिजा नायक देसाय हांगेले. आठ वरा 15 मिनिटांचेर गीत गजलींची कार्यावळ.

आणि राजच्या थावराचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातून शिशीर कन्नधर चौधरी हांचे व्हायलीन वादन तुमकां आयकूंक मेळटले. तांणी व्हायलीनाचेर वाजयलो राग आसतलो किरवाणी. आणि साडेधांक कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातून विद्वान डॉ एम बालमुरली कृष्ण हांच्या गायनान तुमकां आयकूंक मेळटलो राग कलमणी, राग पंथुअरली आणि राग काफी.

आणि आता सांगता फाल्या वित्तपत्रकाची कार्यवाही. फाल्या शुक्रार 22 मे 2026 सकाळच्या सभेन सदां विचार किरण उपरांत आमचो आधार. सवरा 45 मिनटांचे शेतकामत्या खातीर माहिती. हातून कोयर कचऱ्याचे सारे ह्या विशीं गोविंद पारसेकर हांणी दिल्ली माहिती तुमकां आयकूंक मेळटली. नॅपकीन रॅश ह्या विशीं डॉ रोहित हेदे हांणी दिल्ली माहिती आसली. संजीवनी ह्या कार्यावळीन सकाळी 17:50 सवरा 55 मिनटांचेर कार्यावळींची रुपरेषा. 7:05 शुभप्रभात.

8:50 मराठी गीतं आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतली. 8:50 हिंदी फिल्म गीतांची खऱ्यावळी. चित्रसंगीत मराठी गीतं आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतली. 9:30 10:05 ऐकून रावात कातारा.

सकाळी साडेदहांक तुमकां एक म्हटले हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळ. हातून निलेश शिंदे हांच्या गायनान राग मिया की तोडी तुमकां एक म्हटलो. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग.

1 मिनिट सांजवेळा 5 वरां 30 मिनटांचेर इंग्लिशींतल्या युवणीन स्पोर्ट्स राउंड ही कार्यावळ आसतली. 5 मिनटांचेर कार्यावळीची रुपरेषा आनी हवामान. 10:00 रोजगार वृत्त. 15 मिनटांचेर शब्दुली.

सबर पसीस मिनटाचेर घेऊया आस्वाद कातारांचो सातांक तिनी सांजा हातून गजल वाचन ऐकूया अवधूत कामतांगेले चावडेरी कार्यावळ सातवरा 30 मिनटाचेर हातून बागायती पिकांक एकात्मिक पौष्टीक जिन्नस वेवस्थापन याविशी जेनीस आल्फांसो हांचे उलोवप तुमकां आयकूंक मेळटलें.

8 वरां 15 मिनटांचे गीत गजलींचे करया वाजतली. नोवरा 15 मिनटांचे स्पॉटलाइट, नोवरा 30 मिनटांचे करंट अफेअर्स करावळी आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यान सहक्षेपित करतले. आणि त्याच्या उपरांत 10 वरांचे ऐकून रावात तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची कार्यावळ मनपसंत गीते. तर ऐकपण ही आशिल्ल्यो आमच्यो फाल्या वित्रपाच्यो कार्यावळी. आणि आता सांगता 105.4 मेगाहर्ट्झच्या आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतलो कार्यावळी. सध्या चालू असा रेनबो सांज ही कार्यावळ, फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ 7:10. 8 ऐकत कातारा, 8:30 सदाबहार, पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. पश्चिमी संगीताची कार्यावळी सुरू जातल्यो 9:00 ते 12:05 मेरेन.

हातून णवांक आयकात प्रायोजीत कार्यावळ आर्गां तुका सोमया. 9:30 स्पोर्टिंग लिव्हर्स आर्चीस चॉयस 10:05 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ. तर ह्यो आशिल्ल्यो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या FM रेनबो सेवेंतल्यो कार्यावळी. कार्यावळींची रुपरेषा तुम्ही ऐकली. आमची फुडली कार्यावळ रोकडीच. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवाल्यांना उलयता. सांवेची 17:15 जातात. ऐकूया हिंदुस्थानी शैलीच्या आधारित सुगम संगीताची कार्यावळ शब्दली. कार्यावळीच्या सुरवेक शब्दलीची फुलां तुमच्या खातीर घेऊन येता राजेंद्र नाईक.

ऐकलो बिंदिया वस्थांची आवाज नंदन हेगडे देसाई ह्यांची रचना तुम्ही ऐकली. संगीत आशिल्ले यतीन त्रावलीकर ह्यांचे आणि ही आशिल्ली आईची शब्दुली ही कार्यवळ.

0: आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आयकुवेलो आता बरोबर 17:30 आयकुया कोकणीतल्यान खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर

0: राजश्री कामतुमकार राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याचो निमणो पावंडो इटलीचो दौरो यशस्वीपणान करून नवी दिल्लीत परतल्या. भारत आणि इटलीन दोन्ही देशांनी शेती, महत्वपूर्ण खनिजां, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि खुपशा क्षेत्रात कबलात केल्या. रोमात आपली इटालियन समपदस्थ जॉर्जिया मॅलोनी वांगडा दिल्ल्या एका संयुक्त पत्रकार निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळा की इटली जगभरात डिझायन आणि अचूकते खातीर फामाद असा, तर भारताची ओळख ही विशालता, प्रतिभा आणि परवडपी नवनिर्मितीचे सामर्थ्यशाली केंद्र म्हणून असा.
1: हमारी भावी साझेदारी को और सशक्त बनाने के लिए विस्तृत रूप से चर्चा की भारत इटली जॉइंट स्ट्रेटेजिक एक्शन प्लान 2025-2029 हमारी साझेदारी को एक प्रैक्टिकल और फ्यूचरिस्टिक ढांचा प्रदान करता है. हम इस पर समयबद्ध तरीके से आगे बढ़ रहे हैं. हमारे साझा प्रयासों में द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन यूरो के लक्ष्य की ओर तेजी से बढ़ रहा है.
0: राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत क्षयरोगाचे निर्मूलन करपाक भारतान जगातल्या सगळ्यात व्हड तपासणी आणि बेगीन निदान मोहिमापैकी एक हातात घेतल्या असे जिनिव्हात जागतिक भलायकी सभेच्या 19व्या 17व्या वेळार फुफ्फुसाच्या भलायकी तपासणीवेल्या मंत्रीपदाचे दृष्टीकोन या विषयाचेर एका कार्यक्रमात उलयताना केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळे एआयवरवी भलायकी मळार भारतान केल्ल्या सुरवातीविशी तांणी सांगले.
2: Has recently launched the strategy for artificial intelligence in healthcare for India. The future of AI depends on our collective ability to build ethical and human-centric approach. India is known for pharmacy of the world for its leadership in generic medicines. India's commitment to global health partnership and cooperation was demonstrated during the COVID-19 pandemic through vaccine Maitri initiatives under the India supplied 300 million vaccine doses to around 100 countries.
0: भारतीय वाहन उद्देगाक जगात पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकाराचे उद्दिष्ट असा असे नवी दिल्लीत आयोजित एएमसीएचएएम वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय रस्ते आणि येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. मंत्र्यांनी अधोरेखित केले की देशाचो वाहन उद्योग जपानाक फाटी घालून जगात 3र्या क्रमांकार असा. 79 लाख कोटींच्या उलाढालीसयत अमेरिका पहिल्या क्रमांकार, 49 लाख कोटीसयत चीन 2र्या क्रमांकार आणि आता 22 लाख कोटीसयत भारतान 3र्या स्थान पटकायला असे सांगून गडकरी हांणी म्हळे की भारताच्या वाहन उद्योगाची वर्सुकी वाढ 30-40% असा.
3: Ministry total size of the automobile industry was at time was 14 lakh crore. Now the size of the automobile industry is 22 lakh crore and now we have just surpassed Japan and our number is third. The first is USA having the size of 79 lakh crore. Second is China 49 lakh crore and India is now 22 lakh crore. Our every year growth is 30-40%. Now our aim is to make Indian automobile industry number one in the world.
0: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात उम्मीद नेटवर्क राष्ट्राक समर्पित केले. उम्मीद म्हणजे युनिक मेथड्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स हे असून अनुवंशिक जनुकीय विकारांचेर मात करपाक जैवतंत्रज्ञान विभागाच्या नेतृत्वाखाला हो एक राष्ट्रीय उपक्रम. निदान, समुपदेशन, प्रतिबंध, प्रशिक्षण आणि भौशिक भलायकी जागृता आसपावीत आशिल्ल्या एकात्मिक दृष्टीकोनातल्यान अनुवंशिक जनुकीय विकारांचेर उपाययोजना करप व भारताचा पहिलो व्यापक राष्ट्रीय प्रयत्न असा. यावेळी उलयताना डॉ सिंह हांणी सांगले की देशातल्या लोकांक भलायकी सेवा परवडपी आणि सहज उपलब्ध करून दिवप हे नरेंद्र मोदी सरकाराचे प्राधान्य असा. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21-50 वर्सां मजगती, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान, अणकार करपाचे कसब आणि प्रसारणा खातीर योग्य आवाज असपाक जाय. उमेदवारांनी थारायली फी भरून त्याची पावती जोडून हेड ऑफ आरएनयू खबरा विभाग आल्तिनो पणजी हांगा धाडची. निमणी तारीख 1 जून. शिक्षण मंत्रालयान स्पष्ट केला की शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक तत्वा 2026 ही खासगी विना अनुदानित शाळांक लागू ना, कारण अशा संस्थांक तांचो खर्च भागोवपाक सरकार व थळाव्या प्राधिकरणाकडच्यान कसलेच अनुदान मिळना. आयपीएल क्रिकेटात आयच्या मॅचीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हांच्या मदीं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर सांजवेळ 7:30 वरांचेर खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडात काय सुवातींनी उष्णतायच्या ल्हारांचो अदमास उक्तायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. 20 मे-21 मे मेरेन गोंया खातीर हळडुवो इशारो जारी असा आणि हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण फुडले 2-3 दीस राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय असा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात.

0: फळ सकाळच्या 8:40 नमस्कार.
1: आकाशवाणी पणजे केंद्राच्या माधे चॅनलला मी उलयता. सांवेचे सवरा 35 मिनिटं आणि 25 सेकंद जातात. चला आता आस्वाद घेऊया कातारांचा.

श्रोते हो, गुरु आमच्या मनातला अहंकार दूर करून आत्मोत्थराचा मार्ग दाखवतात. गुरुकडे गेल्याशिवाय, गुरुचे चरण ठरल्याशिवाय हे सर्व काही आम्हाला सहज उपलब्ध होणार नाही. तेव्हा गुरुलाच देव मानून आम्ही गुरुचरण नित्य ठरलं पाहिजे.

0: या वर्गीकरण ल्हान पांदऱ्यां खातीर झोन B1 आनी व्हड पांदऱ्यां खातीर झोन B2 अशें केलां. 6 मीटर ते 10 मीटर व्यासाचे ल्हान पांदरे 10 ते 15 मीटर खोलायेच्या उदकान लांग मेळटात, जाल्यार 15 मीटर परस खोल उदकान 10 मीटर मेरेनच्या व्हडल्या पांदऱ्यांक परवानगी आसा. इत्सूक अर्जदारांक नुस्तेमारी खात्याच्या संकेतथळार उपलब्ध आशिल्ल्या थारायिल्ल्या अर्ज फॉर्मा वांगडा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करपाक सांगला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस राजीव गांधी हांची पुण्यतिथी आयज पणजेच्या काँग्रेस हाऊसात पाळी, जाल्यार बामोळे गोंय वैजकीय महाविद्यालय वाठारांत आशिल्ल्या राजीव गांधी हांच्या पुतळ्याक फुलां घालून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव तशेंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार तशेंच काँग्रेसीच्या हेर फुडाऱ्यांनी आर्गां ओपली. अंदू तांच्या पुण्यतिथीचे 35वें वर्स. देशाची अर्थीक सामाजीक तशेंच तंत्रगिन्यान पावण्यार उदरगत करपाची दूरदृष्टी आशिल्ले राजीव गांधी हे एक म्हान व्यक्तिमत्व आशिल्ले अशें ह्या वेळार गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार हांणी म्हळां.
1: आज जर तर ह्या मिडियाच्या माध्यमातल्यान प्रत्येक मनशाच्या कानाक उपरांत जर आमी पावतात जाल्यार हाजी बुनियाद घातली राजीव गांधी. 21st सेंचुरीक जेन्ना भारत वतालो तेन्ना इट वॉज अ चॅलेंज की टॅक्नॉलॉजी तेन्ना ह्या देशांत तितली नाशिल्ली, पूण आयटी रेव्होल्युशन हाडले तेन्नाचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी.
0: गोंय राज्य जैवविविधताय मंडळान फाल्यां आंतरराष्ट्रीय जैवविविधताय दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आंखल्या. फाल्यां सकाळीं 9 वरांचेर दोना पावलच्या लोकभवनांतल्या जुवारी सभाघरांत 2025 वर्सा खातीरच्या राज्य जैवविविधताय संवर्धन पुरस्कारांचे वितरण जातले. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर रावतले. हिंदू राष्ट्राचो आवाज वाडोवपा खातीर हिंदू जनजागृती समितीन 24 मे 2026 दिसा सांजवेळा 6 वरांचेर फोणेच्या पोरण्या बस स्टँडाचेर भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभा घडोवन हाडल्या. हे बसकेचे मुखेल खाशेलपण म्हळ्यार भाग्यनगर हैदराबादचे आमदार आनी श्रीराम युवा सेनाचे संस्थापक अध्यक्ष टी राजसिंग हे बसकेक संबोधित करतले. तशेंच हे बसकेचे मार्गदर्शन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे ह्या बसकेंत हाजीर आसतले. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सा मजगती, कोंकणी भाशेचें बरें गिन्यान, अणकार करपाचें कसब आनी प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून ताची पावती काडून ती जोडून हेड ऑफ RNU खबरां विभाग आल्तीन पणजी हांगा धाडची. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. खेळा मंत्री रमेश तवडकार हांणी फुटबॉल ह्या खेळाच्या उदरगती खातीर हॉकीच्या क्षेत्रातल्या ओडिशा राज्याच्या मॉडेलाचे अनुकरण करचे, जाका लागून गोंय ह्या खेळातले एक उत्कृष्ट कामगिरी करपी राज्य जावंक शकता अशें म्हणले. आयज सांताक्रूजातल्या कुजिरा हांगाच्या अटल स्टेडियमात जाल्ल्या सेसा GFDC चलयांच्या 13 वर्सा सकयल्या लीग सर्तीच्या फायनलीत मुखेल सोयरे म्हणटे उलयताले. निमण्या सामन्यात GFDC आंबोलीम केंद्राचो 3-1 अशा गोल फरकान पॅनल्टी शूटआउटा वरवी पराभव करून GFDC केपें केंद्रान ह्या लीगचे विजेतेपद पटकायले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण गोंयात कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला, जाल्यार किमान तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कळंगूट बांगा हांगा 2 दिसांचे शेखाथॉन ह्या उपक्रमाचे उक्तावण केलें. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आनी संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रीय राजकारण सोडपाचो निर्णय जाहीर केला. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशीक उदकांत उक्त्या दर्यातल्या पांदऱ्यातले नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मींग खातीर अर्ज मागयल्यात. खेळा मंत्री रमेश तवडकार हांणी फुटबॉल ह्या खेळाच्या उदरगती खातीर हॉकीच्या क्षेत्रातल्या ओडिशा राज्याच्या मॉडेलाचे अनुकरण करचे अशें म्हणला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनल वेल्यान आमी उलयता. सांजवेची 7:30 52 सेकंद जातात. वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चलात आयकून चावडेर वचुया.

0: घालया, वाऱ्याच्या दिशेन फवारो मारया आणि वापरलेले उपरांत बरे तरेन धुवयात. आणि वापरले उपरांत तुमचे तोंड, हात, आंग बरे तरेन धुवात. कीटकनाशकां कुलूप लावून अन्न आणि भुरग्यांच्या पासून पयस दवरात. फवारो मारता तेन्ना काय खाऊ नाकात, पिऊ नाकात आणि काय चाकू नाकात. रिकामी बाटली व आयदन परत वापरू नाकात. आणि केन्नाच ही बाटली, कीटकनाशकांची बाटली ही रांच्या कुडीन दवर नाकात. निमाणे, कीटकनाशका आमच्या पिकांची राखण करपाक मदत करतात, पूण त्यांचे वापर खूप जतनायेन करचे पडटा. तुमची भलायकी, तुमच्या कुटुंबियाची भलायकी, पर्यावरणाची सुरक्षितकाय तुमच्या हातान आसा. सदांच लक्षात दवरात, लेबल वाचात, संरक्षणात्मक कपडे घालात, जतनायेन हाताळात आणि सुरक्षेविषयी केन्ना तडजोड करू नाकात. धन्यवाद.
1: कीटकनाशकाचो सुरक्षित वापर. कीटकनाशकाचो सुरक्षित वापर ह्या विशीं आयकपेनो निकतेच तुमी उलोवप आयकले गिरिजा नायक देसाय हांगले. तुमी आयकतात आग चावडेर ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. ही कार्यावळ फुडें व्हरतना आतां आयकुया कांय गितां.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. ऐकपनो आता तुमकां याद करून दिता आमच्या ह्या सभेतल्या उरिल्ल्या कार्यावळींची.

राज्य थावरांचे आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातून शिशिर कंधर चौधरी हांचे व्हायोलिन वादन तुमकां आयकूंक मेळटले. तांणी व्हायोलिनाचेर वाजयलो राग किरवाणी तुमकां ह्या कार्यावळीन आयकूंक मेळटलो.

आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यक्रम हातून विद्वान डॉ एम बालमुरली कृष्ण यांच्या गायनान राग कलमणी, राग पंथवरली आणि राग काफी तुमका ऐकू मिळतलं. तर ऐकपणी आशिल्ल्यो आमच्यो ह्या सभेन मित्रांपच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

0: हमेच किद्याक करप वा हमेच केल्ल्यान किदें जातले असो विचार करू नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया.
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
2: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
3: गावांमदी खास नाव गाव रे मजो गाव.
2: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
1: गाव आणि हाव.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लावलेला मुलेता ऐकबनो आता बरोबर 8:05 मराठीतल्या खबरो आम्ही मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपित करता ऐकून रावत.

0: परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रस सोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजयू सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्रॉऑर्डनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या

0: अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरील नवी उलयता.

0: हमेच किद्याक करप वा हमेच केल्ल्यान किदें जातलें असो विचार करूं नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरुया.
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
2: आणि आता ऐकूया गीत गझलींची कार्यवळ. कार्यवळच्या सुरवेक भूपेंद्र सिंग आणि मिताली सिंग यांच्या आवाजात ही गझल ऐकूया.

ऐकून भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांच्या आवाजात ही गझल तुम्ही ऐकली. आणि कार्यवळीत आता हरिहरन यांच्या आवाजात ही गझल ऐकूया.

0: आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. रातची 8:30 आनी 15 सेकंद जातात.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोंय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आनी प्रस्तुती. डॉ साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते. प्रथम नमन
1: भाग 8 धालोत्सव.
3: नमस्ते आयकोगे, हांव डॉ साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्म गोंय. कलात्म गोंय आयकू बेनू. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारातले लोकजिवीत जर आमी पळयत जाल्यार आमच्या लोकधर्मांत प्रचलित अशा रिती रिवाजांत पौष म्हयन्याक भोव म्हत्व आसा. हो पौष सादर

कारण जानेवारीच्या दरम्यान येतात. पौष जसो सुरू झालो की वेद लागतात ते लोकनृत्य आणि लोकगीतांवरवी रंगपी धाल्याचे. पौषातले पुनवेसावन कृष्ण पक्षातल्या षष्टी मेरेन आमच्या गोयांत धालोत्सव फुलता तो धाल्या मांडार.

ह्या धालोत्सवावरवी बायलांक आपल्या जिवितातले पैलू मांडपाक एक सोबीत कलात्मक संद मेळटा. लोकगीता वांगडाच लोकनाच आणि नाट्यात्म विधी अशा लोकसंचिताचे सगळे खाशेलेपण धालोत्सवातल्यान जाता आणि म्हणून हो महत्वाचो असो कलात्म प्रकार.

तो लोक आविष्कार, अन्नदात्री धरित्री मायेक होरावप, तशेच देव देवतांक नमन करपाचो हो उत्सव। गावागावांनी आशिल्ले पारंपारिक मांड म्हळ्यार ह्या धालोत्सवाचे ऊर्जा स्थान, ऊर्जा स्रोत। हो धालोत्सव पुरायपणान तेंगशेर पावता तो मालिनी पुनवेक। वनदेवीचे प्रतीक म्हणून ह्या मांडार सजता ती तुळशी माता। तिची पूजा करप हो दर एके बायलेचो अधिकार। मांडार पांच राती वा कांय कडेन सात वा णव राती हो उत्सव साजरो करचो ही प्रथा। अभ्यासक आणि पर्यावरण मोगी श्री राजेंद्र केरकर सांगतात की दिवचल हांगासल्या सरवण साळ सारखिल्या गावांत धालोत्सवाच्या मांडार रंभांचे आगमन जाता, तांचो भार येता। ह्यो रंभा खरे म्हळ्यार देवलोकीच्यो, पूण त्योय ह्या धालोत्सवांत सहभागी जावपाक मांडार येतात।

पौष जसं सुरू झालं की राती लोकनृत्य आणि लोकगीतांनी रंगपाक लागतात. धालोत्सवातल्या बायलांक एक संद मेळटा धर्तरीची पूजा करपाची, तिका दिनवास दिवपाची. आणि हे साध्य जाता धालोत्सवातल्या नृत्यातल्या आणि गीतातल्या, ज्याचे वरवी मुखार येतात.

ऐकवेनो, स्त्री मनाक नव चैतन्य भेटोवपी हो उत्सव बायलांक आपल्यो भावना व्यक्त करपाक एक हक्काची अशी माची भेटयता, जंय त्यो दिसपट्टे जिणेतले काम आणि कष्ट विसरून तांचीच सोबीत गीतां करतात, आपले भावविश्व समूर्त करतात. ह्या धालोत्सवातल्यान फकत लोकसंगीत आणि नाचोच न्हय, तर वाठारांचे भाषिक खाशेलेपण, रीती प्रथा आणि जीवन मूल्यांचे बेस बरे डॉक्युमेंटेशनूच जाला अशें म्हणू येता.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनल वेळेला आम्ही उलयता. रातची 10:42 जातात. आयकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आज आयकूया शिशिर कंधर चौधरी हांचे व्हायलिन वादन, तांणी वाजयल्लो राग किरवाणी. तर आयकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन शिशिर कंधर चौधरी हांचे व्हायलिन वादनान राग किरवाणी.

ऐक मनो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन शिशिर कंधर चौधरी हांचे व्हायोलिन वादनान राग किरवाणी निकतच तुम्ही ऐकलो. आणि या संगीताक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चॅनलवरून आम्ही उलयता. रातची 10 वरां 30 मिनटं आणि 15 सेकंद जातात. ऐकूया कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ऐकूया विद्वान डॉ एम बालमुरली कृष्ण हांचे गायन. तांणी गायल्ले राग कलमणी, राग पंथुवरली आणि राग काफी ह्या कार्यावळीत तुमका ऐकूंक मेळटले. तर कार्यावळीक सुरुवात करताना विद्वान डॉ एम बालमुरली कृष्ण गायतात राग कलमणी.

ऐकपनो कर्नाटक शास्त्रीय संगीताचे कार्यावळ तुम्ही ऐकतात. हातून विद्वान डॉक्टर एम बालमुरली कृष्ण हांचे गायन तुम्ही ऐकतात. ताणी गायिल्लो हा आशिल्लो राग कल्याणी. आणि आता ते गायता राग पंथू वराली. ताल रूपक.

ऐकूना कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन विद्वान डॉक्टर एम बालमुरली कृष्णा हांचे गायनान तुम्ही ऐकलो राग काफी. आणि या संगताक आयची कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान उलयता. आता बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि 11:05 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. ऐकूंक रावात.